सुप्रभात श्रोते हो, एफएमएन 100.6 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपूर सह विविध भारती केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर 26 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 16 मे 2026। सकाळचे 5:58 झाली आहेत। आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत।

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केले आहे. निवेदन संपलं. एफएमएन 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक कविता होत. मानअपमान या नाटकासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे नाट्यपद.

देव दिनागरी धावला या नाटकासाठी पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं हे नाट्यपद वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं, बाल कोल्हटकर यांनी लिहिलेलं, पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा स्वर.

अप्पा वाढवकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यपद सुरेश वाडकर यांच्या स्वरात आताच आपण ऐकलं. नाटकाचं नाव होतं मान अपमान. यानंतर एक कविता होत संत गोरा कुंभार या नाटकासाठी प्रकाश गांगरेकर यांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं हे नाट्यपद संगीतबद्ध केलेलं आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

राजसन्यासी या नाटकासाठी मास्टर दिनांना त्यांनी गायलेलं नाट्य पद आता आपण ऐकलं. आणि आता नाट्यरंग कार्यक्रमाच्या शेवटी आई कविता होत बालगंधर्व यांच्या स्वरात हे नाट्यपद. नाटकाचं नाव आहे रामराज्य वियोग.

बालगंधर्व यांनी गायलेल्या या नाट्यपदाबरोबरच नाट्यरंग कार्यक्रम इथे संपवित आहोत. एफएम 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम मिश्र संगीत.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे का? आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 ला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्सस्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. आप सुन रहे कार्यक्रम मिश्र संगीत. मिश्र संगीत कार्यक्रम में आइए अब सुनते हैं आशु नाजिया चाहत का गाया ये गीत.

0: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहरात 16व्या राष्ट्रीय जनगणनेच्या घरगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला आज 16 मेपासून सुरुवात होत असून 4,500 प्रगणक आणि 700 पर्यवेक्षक नागरिकांच्या घरी भेटी देऊन माहिती संकलित करणार आहे. 16 मे ते 14 जून दरम्यान HLO ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावं असं आवाहन महापौर नीता ठाकरे आणि आयुक्त डॉ विपिन यांनी केलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या घरगणना अभियानाचा शुभारंभ आज आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून करण्यात आला. घरगणना क्रमांक प्रदान करून प्रत्यक्ष घरगणना प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून यावेळी उपायुक्त योगेश पिठे, चार्ज अधिकारी नंदकिशोर तिखले इत्यादी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगानं 1 ऑक्टोबर 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रमाची घोषणा केली असून महाराष्ट्रात हा उपक्रम 20 जूनपासून सुरू होणार आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अधिकारी घरोघरी जाऊन प्रगणना फॉर्म वितरित करणार असून मतदारांनी फॉर्म भरून देणं अनिवार्य राहणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि MIDC कौशल्य विकास केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदवीसोबतच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना अनिवार्य इंटर्नशिप, अकॅडमिक क्रेडिट्स आणि लॉजिस्टिक्स, AI, IT, तांत्रिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील 11 रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पाअंतर्गत 12.5% विकसित भूखंडाचा पर्याय निवडलेल्या 116 प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना पारदर्शक सोडत प्रक्रियेद्वारे विकसित भूखंडाचं वाटप करण्यात येणार आहे. मिहान नागपूर इथल्या आयोजित कार्यक्रमात MV विकांचं सहव्यवस्थापकीय संचालक आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. पश्चिम आशियातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेत काटकसरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहे. महापौर नीता ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 1 ते 2 दिवस आपली बस आणि मेट्रोचा वापर करावा, कार पुलिंग करावं तसंच शासकीय वाहनांचा मर्यादित वापर करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूरसह वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात येत्या 19 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल नागपुरात 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: FM 106.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम विशेष मधुमालती इस छोटे से अंतराल के बाद.
2: बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे का? आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांची गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीत प्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे. निवेदन संपलं. एफएम 90.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम विशेष मधुमालती. विशेष यानी आपके श्रोताओं के पत्र पर आधारित आपकी फरमाइश के गीत हम सुनवाएंगे आज के मधुमालती में. मधुमालती कार्यक्रम आप सुनेंगे आपकी रेडियो सखी रेशमा के संग, और ये है कार्यक्रम का पहला गीत साजन फिल्म से अलका याग्निक की आवाज में. समीर के बोलों को संगीत से संवारा है नदीम श्रवण ने, और इस गीत को सुनना चाहा है बजरंग पार्क कामठी से अशोक सायरे, अनीता सायरे, सुशील सायरे, शुभांगी सायरे, राहुल सायरे, प्रियंका सायरे, अभिषेक सायरे और समस्त सायरे परिवार ने. इस गीत को सुनने की फरमाइश भेजने वाले हमारे श्रोता है पटेल नगर से रमेश कुमार रजौरिया, गीता रानी, गगनदीप बेबी आरसू, कृष्णानगर टीवी टावर से नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे और राहुल डोंगर दिवे. आप सभी श्रोताओं की फरमाइश पर आइए सुनते हैं ये प्यारा सा गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: विशेष मधुमालती कार्यक्रम

0: सोनी महवाल फिल्म के इस गीत के साथ आज का विशेष मधुमालती कार्यक्रम यहीं पर संपन्न होता है। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर सहे विविध भारती केंद्र है। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आज राष्ट्रीय डेंग्यू दिन यानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधासाठी जागरूक राहण्याचं आणि स्वच्छ तसंच सुरक्षित पर्यावरण राखण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। सरकार अधिक चांगली देखरेख, व्यापक चाचण्या, सुरक्षित उपचार सुविधा, जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून डेंग्यू नियंत्रण प्रयत्न अधिक मजबूत करत आहे, असं सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात नड्डा यांनी नमूद केलं। यंदाच्या डेंग्यू नियंत्रणासाठी सामुदायिक भागीदारी, तपासणी करा, स्वच्छता राखा आणि झाकून ठेवा या संकल्पनेचा उल्लेख त्यांनी केला आहे। नड्डा यांनी डेंग्यू विरुद्धच्या लढ्यात लोकसहभागाच्या महत्वावर विशेष भर दिलाय। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं काल दाखवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली। UAE वर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला। यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले। भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा UAE नं यावेळी केली। भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये यावेळी सामंजस्य करार झाला। नागपुरात उद्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद 2026 या राष्ट्रीय परिषदेचं शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारणाच्या उपायांवर मंथन या ठिकाणी होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परिषदेत देशभरातील पद्म पुरस्कार विजेते जलतज्ञ, संशोधक आणि जलक्रांती घडवणारे कार्यकर्ते सहभागी होणार आहे। सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात होणाऱ्या या परिषदेत विदर्भासाठी शाश्वत जलव्यवस्थापनाचं नवीन मॉडेल आणि व्यवहार्य उपाय मांडले जाणार आहे। राज्यभरातील शेतकरी, जलसंधारण कार्यकर्ते, सरपंच आणि अभ्यासक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे। परवा 18 मे रोजी रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे। रेल्वे मंत्रालयानं नागपूर मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचं नियमितीकरण करत तिला आता 1-1-2-0-3, 1-1-2-0-4 नागपूर मडगाव एक्सप्रेस म्हणून मान्यता दिली आहे। ही द्विसाप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी 3:05 सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 पोहोचेल। मडगावहून गुरुवार आणि रविवार रोजी रात्री 8 सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 येईल। गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। आप सुनेंगे हिंदी में समाचार दिल्ली केंद्र से।
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अपने आधिकारिक नीदरलैंड्स यात्रा के दौरान भारतीय प्रवासी समुदाय को संबोधित करेंगे। समारोह में हजारों लोगों के शामिल होने की संभावना है। प्रधानमंत्री मोदी कल देर रात नीदरलैंड्स पहुंचे, जहां उनका गर्मजोशी से स्वागत किया गया। विभिन्न आयु वर्ग के लोग पारंपरिक नृत्य और संगीत प्रस्तुतियों के साथ उनका स्वागत करने के लिए एकत्रित हुए। प्रवासी भारतीयों ने भोजपुरी गीत से प्रधानमंत्री का स्वागत किया।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जलधारा नहीं बल्कि जीवन काल और लोक संस्कृति का भी अभिन्न अंग है. गंगा सभ्यताओं और संस्कृतियों के साथ साथ विकास की जननी भी.

0: करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार तर 6 जण जखमी। आणि विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम, 45.5 दशांश सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण। आता सविस्तर बातम्या। नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं कोकण आणि मध्य रेल्वे जोडल्या गेल्या आहेत। यामुळे नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार असून ही गाडी सध्या 2 दिवस नागपूरवरून आणि मडगाववरून धावणार आहे। या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद सुद्धा 100% मिळालाय। जर असाच प्रतिसाद मिळाला तर रेल्वे प्रशासन लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न करेल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं।
2: ये पनवेल के बाद रत्नागिरी से लेकर फिर मडगाव तक जाएगी। अब नागपुर से हमारा जो प्रवास है वो मध्य रेलवे से शुरू होकर कोकण रेलवे तक समाप्त होगा। स्वाभाविक रूप से हमारे यहाँ के लोगों को जो गोवा की सैर करना चाहते हैं उनके लिए बहुत सुविधा की है, और आपने जो रिस्पांस दिया ऐसा ही रिस्पांस रहेगा, तो बहुत ही जल्दी रेलवे प्रशासन इसकी डेली शुरुआत करेंगे ऐसा मुझे विश्वास है।
1: मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आज नागपूर ते मडगाव या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। याप्रसंगी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक विनायक गर्ग, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते। नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्था ही सर्वोच्च दर्जाची आहे असं नमूद करत गडकरी यांनी नागपूर तसंच अजनी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचं काम चालू असून अजनीच्या जवळ असणाऱ्या कारागृहाची जागा देखील आता पाटण सावंगीजवळ करण्याचं नियोजन असल्याची माहिती दिली। नागपूर मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचं नियमितीकरण करत तिला आता 1.1.2.0.3 आणि 1.1.2.0.4 नागपूर मडगाव एक्सप्रेस म्हणून मान्यता मध्य रेल्वेनं दिली आहे। ही द्विसाप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी 3:05 सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 पोहोचेल। मडगावहून गुरुवार आणि रविवार रोजी रात्री 8 सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 येईल। गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलंय। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलंय। हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत एक अधिसूचना जारी केली आहे। आपल्या गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळानं 2 टप्प्यांची पडताळणी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन मिळवू शकतात, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी गुणांची पडताळणी किंवा विशिष्ट उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनंती करू शकतात। उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19-22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल, तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26-19 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील असं मंडळानं स्पष्ट केलंय। जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होतोय। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेटी देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। राज्यातील घर आणि शेतीविषयक शर्तभंग नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

यांनी ऐतिहासिक निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार सोपवले आहे. नव्या निर्णयानुसार 10 लाख रुपयांपर्यंत दंड असलेली शर्तभंग प्रकरणं जिल्हाधिकारी तर 20 लाख रुपयांपर्यंतची प्रकरणं विभागीय आयुक्त निकाली काढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना छोट्या प्रकरणांसाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही. यासंदर्भातील राजपत्र काल जारी करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ उभ्या कंटेनर

पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपास जवळ उभ्या कंटेनर ट्रकला इको प्रवासी कारची मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 70 वर्षीय वयस्क आणि 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकानं कोणतेही दिशादर्शक चिन्ह किंवा लाईट न लावता वाहन महामार्गावर उभं केल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जखमींमध्ये 4 महिलांसह कार चालक आणि अन्य प्रवाशाचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. लघुदाब वाहिनीच्या तार तुटून गोठ्याच्या टिनावर पडल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. याशिवाय गोठ्यावरील टिनाचा शेड, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालंय. आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह आणि शैक्षणिक योजनांमधील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आज नागपूरच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू केलं. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यानं शिक्षणावर परिणाम होत असल्याचा तसंच वसतिगृहांमधील निवास, भोजन आणि मूलभूत सुविधांमध्ये अनियमितता असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. कालपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण रात्र कार्यालयासमोर ठिय्या देत काढली. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. देशहितासाठी स्वतःचंही मानधन 1 वर्षासाठी थांबवण्याची तयारी असल्याचं सावजी यांनी पत्रात नमूद केलं. 1978 पासून मेहकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे सावजी हे 1993 मधील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्यांपैकी आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम असून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस आणि त्या पलीकडे आहे. आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वाधिक उष्ण ठरला. वर्धा जिल्ह्यात 45.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती इथं 45.2, अकोला इथं 45.1, ब्रह्मपुरी इथं 44.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 43 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे. उर्वरित बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमान 40-42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी 20 तारखेपर्यंत नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आल्यानं प्रशासनानं नागरिकांना 11-4 या वेळेत बाहेर न पडण्याचं आवाहन केलं असून उष्णतेपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यास सांगितलंय. येत्या 2 तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अत्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना गुजरात टायटन्ससोबत संध्याकाळी 7:30 होणार आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्णपदकांसह 7 रौप्य पदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह सी फे या जोडीचा पराभव केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार, 6 जण जखमी. आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम, 45.5 अंश सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सायंकाळचे 6:15:30 झाली आहेत. श्रोते प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मानिनी या चित्रपटातील बहिणाबाई चौधरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वरसाज होता वसंत पवार यांचा. श्रोता, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात आता वेळ झाली एक अल्पसा विराम घ्यायची.

श्रोते, आता ऐका मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयी निवेदन. रविवार दिनांक 17 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे उच्च रक्तदाब कारणे आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 17 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. सोमवार दिनांक 18 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101.

1 0 1 आणि 2 5 2 9 2 6 6 तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

प्रभाकर जोग यांच्या संगीता सजलेली जगदीश केबुडकरांची शब्दरचना पण ऐकलीत सुधीर फडके यांच्या स्वरात. चित्रपट होता दाम करी काम. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसधारा. श्रोते आता ऐकूया आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 या कार्यक्रमाविषयी निवेदन. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे.

प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

भोळी भाबडी या चित्रपटासाठी पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत कार्यक्रमात आता ऐकवित आहोत.

श्रोतो, सांजार कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होतात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात अनंत पाटील यांचं गीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. या गीताबरोबरच सांजारा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला. श्रोतो, आता ऐका आकाशवाणी सुगम संगीत.

0: स्वरसंध्या 2026 या कार्यक्रमाविषयी निवेदन. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 ला संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायन श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे. निवेदन संपलं. श्रोते, आता ऐका मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयी निवेदन. रविवार दिनांक 17 मे 2026 ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे उच्च रक्तदाब, कारणे आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं विविध भारती केंद्र आहे. 6:58 झाली आहेत. श्रोते, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कृषी विज्ञान केंद्र अकोलाच्या वतीनं लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन लिंबू लागवड आणि हस्तबहार व्यवस्थापन तंत्र या विषयावर एकदिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने लिंबू उत्पादक शेतकरी या प्रशिक्षणास उपस्थित होते. कार्यक्रमात विषय विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी लिंबू पिकाच्या शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञानापासून हस्तबहार व्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य हवामान, निचऱ्याची जमीन, सुधारित वाणांची निवड, तसेच शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून दर्जेदार आणि रोगमुक्त रोप घेण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 10 कंपन्यांनी 200+ रिक्त पदांसाठी मुलाखती घेतल्या. या मेळाव्यात 90 उमेदवारांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 55 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. महाराज बाग चौक येथील दीक्षांत सभागृहात हा रोजगार मेळावा पार पडला. धरमपेठ मपादेव मेमोरियल सायन्स कॉलेजतर्फे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन विषयावरील निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन सोमवार 18 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत अंबाझरी येथील महाविद्यालय परिसरात करण्यात आले होते. प्रख्यात करिअर विशेषक मुकुल चिमोटे विद्यार्थ्यांना आधुनिक करिअरच्या संधी आणि उच्च शिक्षणाच्या पर्यायांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 19 ते 21 मे दरम्यान महाविद्यालयात करिअर काउन्सिलिंग कॅम्पचे आयोजनही करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी इथं कृषी विभागाच्या पथकानं अनधिकृत खतसाठ्यावर मोठी कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासणी दरम्यान ट्रकमधून संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या आढळून आल्या. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
0: कुछ पलों में सुनेंगे मुंबई केंद्र से कार्यक्रम विशेष जयमाला. कार्यक्रम के लिए कीजिए कुछ पल का इंतजार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करणे हे आपल्या समाजसुधारकांचे कर्तव्य आहे. लोकप्रबोधनकरांचे समाज घडवण्यात मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. स्थानिक सुरेश भट सभागृहामध्ये सत्यपाल महाराज समाज प्रबोधन पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सत्यपाल महाराज यांनी व्यसनाधीनता, समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध, विशेषतः ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचं काम केलं आहे, असे देखील त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगुवेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात उद्या नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर उद्या दुपारी 4 सिव्हिल लाईन्स इथं स्वर्गीय डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात ही परिषद होईल. हवामान. आज विदर्भात अमरावती आणि वर्धा जिल्हा 46.0° सेल्सिअससह सर्वात उष्ण ठरले. त्यापाठोपाठ अकोला इथं 45.4° तर यवतमाळ आणि ब्रह्मपुरी इथं 45.2° इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.8° तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोलकात्यामधील इडन गार्डन्स मैदानावर सामना सुरू असून या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या 12 षटकात 2 गडी बाद 143 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोता, इस गीत के साथ ही संपन्न हुआ प्रोग्राम बेला के फूल, जिसे आप सुन रहे थे एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर से विविध भारती केंद्र है। श्रोता, आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस जे सरासरी इतकंच होतं, तर किमान तापमान 27.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 2.8 अंशांनी कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30:25 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55। शुभरात्री, जय हिंद।